सुंदरी आई बसंती संदूर सुहाई सरस अहिरी लय पहर जा संगलाई पांचो आर जा सुरमा नंद पास कर आए चंद्र बिंब मंगलन सुहाए सरस बान ओ आहे विनोदा गावे सरस बसंत कमोदा अष्टपुत्र मैं कहे